Oejala la rehe, aapke waaste sin hallo. Zaterdag, sanitje 19 september ko Meervaarttheater mee ha. Amsterdam ke Meervaarttheater mee. Ye jabjus concert hone wala hai. The greatest voices of Bollywood. Mera hi hona. जिसमें आप लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, माइक मुकेश, अरिजीत सिंह, कुमार सानू, अलका यानी, उदित नारायण, श्रेय घोषाल, सोनू निगम एंड नॉक फेल मेर गाने वाले के गाने आप सुनेंगे. ला रहे हैं उजाला आपके वास्ते. द ग्रेटेस्ट वॉइसेस ऑफ बॉलीवुड. सैटरडे 19 सितंबर. टिकट गदाम. कुछ टिकट बाकी रह गए हैं. रंग 1 20 euro. रंग 2 15 euro. एंड हैव यू एन स्टासपास. दैन कॉस्ट योर कार्डचे मार 3,50 €. चेक ऑफ meervaart.nl. इनलोप vanaf 7 uur. Meervaart Theater mee. Zaterdag 19 september. Ben jij binnenkort jarig? Door jenemdien hè, door zaalgren hè. Of ga je trouwen? Door wiewaar honne wel hè, door shadi honne wel hè. Ja, kiesie ka moende sanskaar hè. Ujala Radio per vermaaisch aap dee sakte hè. Pandera vermaaisch voor maar 100 euro op Ujala Radio. Stuur je mail naar info@ujala.nl.